FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज गुरुवार, भारतीय सौर 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

या स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है। भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए एफकैट 2 ऑफ 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं। विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर।
1: श्रोतोहो एक निवेदन ऐका। आज गुरुवार सकाळी 10 वाजता हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकाल। आजचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडे ठिसूळ होणे। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर असे आहेत 2560101 आणि 2529266 अर्थात 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
5: बोला.
4: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
5: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
4: पण हे होईल कसं?
5: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
4: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
5: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
4: बस
5: बस
4: समजलं.
5: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.

ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या।

0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: गीतकार है मुदस्सर अजीज और संगीतकार है सोहेल सेन.

श्रोते हो एक निवेदन ऐकूया. आज गुरुवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच हाडे ठिसूळ होणे. आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101.

01 आणि 2529266 अर्थात 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी ठीक 10 वाजता.

0: आज के फनकार कार्यक्रम आज केंद्रित था फिल्मकार महबूब खान पर, शोध आलेख और स्वर यूनुस खान, संपादन आकांक्षा सिंह और प्रस्तुति रमेश गोखले।
1: आज के फनकार।
2: श्रोतेहो नमस्कार। प्रसारित करीत आहोत डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर। हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम, ऐकूया काही क्षणातच। श्रोतेहो नमस्कार। डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर। हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोतेहो, आजचा आपला विषय आहे ऑस्टिओपोरोसिस, म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर, कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर आर बी कळमकर। आपल्याला याविषयी काही प्रश्न आहेत, शंका आहेत, काही समस्या असतील तर नक्की विचारा। त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2560101 म्हणजेच 2560101 आणि 2529266 अर्थात 2529266। नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी एसटीडी कोड लावायचा आहे अगदी बरोबर 0712070712। श्रोताओ नमस्कार। डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर। हेलो डॉक्टर, इस लाइव फोन इन कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। श्रोताओं, आज हमारा विषय है ऑस्टियोपोरोसिस और इस विषय पर हमें मार्गदर्शन करने यहां उपस्थित है कंसल्टिंग फिजिशियन सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर आर बी कळमकर। आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो जरूर पूछिए। फोन नंबर्स इस प्रकार हैं 2560101 और 2529266। नागपुर बाहर से फोन कर रहे हैं तो एसटीडी कोड जरूर लगाएं। जी हाँ, 0712070712। डॉक्टर आर बी कळमकर, कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत।
3: नमस्कार मॅडम।
2: नमस्कार डॉक्टर। ऑस्टिओपोरोसिस हा आजचा विषय आहे, हाडांचा ठिसूळपणा आपण ज्याला म्हणतो, तर खरं तर हा ऑस्टिओपोरोसिस हा

0: शब्द खूप जणांना माहिती नसतो, हाडे ठिसूळ होणं वगैरे असं आपण म्हणतो, तर काय आहे नेमकं, याची व्याख्या काय करता येईल?
1: ॲक्च्युली पहिले आपण हे समजून घेऊ की हाडांचं महत्व काय आहे आपल्या शरीरामध्ये. एक तर हाडांमुळे आपल्या शरीराला स्ट्रेंथ मिळते.
0: अच्छा.
1: आणि मोबिलिटी मिळते. आपण फिरू शकतो, हिंडू फिरू शकतो, चांगल्या व्यवस्थितप्रमाणे उभं राहू शकतो, बसू शकतो.
0: हे
1: सगळं हाडांमुळे आहे. जर आपल्याला हाडं नसतील तर एक मासाचा गोळा झाला असता. तर ते हाडांचे एक तर हे काम आहे की तुमच्या शरीराला एक स्ट्रेंथ देणे, नंबर वन. नंबर टू, हे एक रिझर्वायर आहे, म्हणजे स्टोरेज आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचं. आणि हे जे ॲटम्स आहेत, म्हणजे कॅल्शियम वगैरे, हे बॉडीमध्ये लागत राहतात निरनिराळ्या मेटाबॉलिझम करता. तर हे सगळे हाडांमध्ये स्टोअर्ड असतात. आणि हे हाडं जे आहे हे एक मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह असते. जसं एकदा हाड बनलं म्हणजे ते राहिलं असं नाही राहत. त्याचा कंटिन्युअस ब्लड सप्लाय चालू असतो, तिथे कंटिन्युअस मेटाबॉलिझम चालू राहते. हाडांचं रिमॉडेलिंग कंटिन्युअसली होत राहते. म्हणजे हाडांमध्ये बनणे, त्याच्यामध्ये हे मिनरल्स डिपॉझिट होणे, तिथून रिसॉर्प्शन करणे, हे सगळे कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि जवळजवळ जो कार्डियक आउटपुट आहे, म्हणजे हार्टमधून जे ब्लड सप्लाय पूर्ण बॉडीला मिळते, त्याच्यापैकी 10% ब्लड जे आहे हाडांमध्ये जाते.
0: अच्छा.
1: म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे.
0: डॉक्टर, याविषयी आपण बोलूया, एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा
2: हॅलो.
0: नाव काय आपलं, विचारा प्रश्न.
2: वर्षा आष्टीकर, नागपूरवरनं बोलते मी.
0: हा वर्षाजी, विचारा.
2: 60 वर्ष वय पूर्ण आहे माझं.
0: बर.
2: आणि 10 वर्षापासून मला ऑस्टिओ आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस काय म्हणतात तो आहे, नीचा गुडघ्यांचा. पण आता रिसेंटली 2 वर्षापासून मला राईट हिप मध्ये दुखत आहे. जिथे काही ऍक्सिडेंट झाला नाही, मी पडली नाही, राईट हिप मध्ये दुखत आहे. आणि त्यांनी लिहून दिलाय Grade 2, Grade 3 टाईपचा ऑस्टिओपोरायसिस आहे. तर मग Grade 4 ऑपरेशन करावं लागतं का, एक प्रश्न. आणि राईट हिप दुखते आहे, त्याच्यामुळे मला प्रवास करता येत नाही, बसमध्ये बसता येत नाही. तर हा त्याच्याशीच निगडीत त्रास आहे का?
1: ठीक आहे, तुमचा प्रश्न समजला मला. ऑस्टिओ आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस हे दोन अलग अलग आहे. ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयाप्रमाणे जे हा बोन्स जॉईंट्स जे असतात ते जे इन्वॉल्व्ह होतात त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतात. कॉमन जे ऑस्टिओ आर्थरायटिस इन्वॉल्व्ह म्हणजे जॉईंट्स आहे ते नी जॉईंट आहे. ते आपले गुडघे जे आहे हे जास्त कॉमनली होतात, पण हिप जॉईंटसुद्धा इन्वॉल्व्ह होतात. हे ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, हे वयाप्रमाणे होते. ते गुडघे झिजून जातात, त्याचे बोन्स झिजून जातात, त्याच्यामुळे जॉईंटमध्ये जी स्पेस असते ही कमी होते. आणि ती कमी झाल्यामुळे ते जे सर्फेसेस आहेत, बॉन्सचे जे सर्फेस एकमेकांना अपोज होतात, ते घासले जातात आणि म्हणून ते पेन होते आणि त्याच्यामुळे मोबिलिटी कमी होते. पण तुमचं जे Grade 3 आणि Grade 4 सांगितलं, तर जे तुम्हाला एव्हीएन पण असण्याची शक्यता आहे. एव्हीएन म्हणजे जे अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ बोन, त्याच्यामध्ये कसं होतं की ब्लड सप्लाय तिथला जर कमी झाल्यामुळे सुद्धा ते तिथले जो हाड असते ते मरून जाते, त्याला नेक्रोसिस म्हणतात. आणि अशा याच्यामध्ये सुद्धा ते हिप जॉईंट रिप्लेसमेंट लागते. किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस सिव्हिअर जर असेल कोणत्याही जॉईंटचं, हिप जॉईंट म्हणा किंवा नी जॉईंट म्हणा, जर सिव्हिअर असेल, मोबिलिटी खूप कमी असेल आणि तुम्हाला जर खूप पेन होत असेल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला मिळू शकतो. तर हे तुमचे दोन्ही गोष्टी आहेत. आता ऑस्टिओ आर्थरायटिस हा एक जो आला याचा प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ऍक्च्युअली काय होते की पोरस म्हणजे बारीक बारीक छिद्र असणे. जसं तुम्ही आता माठ घेतला, मटका घेतला, मटक्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते थंड होते. याचं कारण काय? याचं कारण आपल्याला शाळेमध्ये शिकवतात, सायन्समध्ये आम्हाला लहानपणी शिकवलेलं किंवा ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक बारीक छिद्र असतात आणि त्याच्यामधून ते पाणी बाहेर येते आणि त्या पाण्याचं बाष्पीकरण होते, म्हणजे त्याची वाफ बनते. आणि हे वाफ बनताना ते जे पाणी जे आहे ते आतमधल्या पाण्यामधून उष्णता शोषून घेते आणि त्याच्यामुळे ते पाणी थंड होते. तर हे जे असे बारीक बारीक स्पोर्ट्स होतात हे ज्यावेळेस बोन्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि त्यावेळेस बोन्सचं जे स्ट्रक्चर आहे ते कमजोर होते आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस जे मिनरल्स आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, हे जे डिपॉझिट होतात हे कमी होतात, त्याच्यामुळे जे बोन्सची स्ट्रेंथ कमी होते त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस.
0: अच्छा. डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हॅलो.
0: हॅलो.
2: हा, माझा मगाशी फोन कट होऊन गेला होता.
0: बर.
2: राहिली, राईट हिपला दुखतो.

0: अच्छा
1: झालं त्याचं उत्तर दिलं पाहिजे.
0: दिलं त्याचं
2: माझा फोन कटून गेला होता.
1: नाही तुमचा फोन कटला पण रेडिओ चालू आहे, तुम्ही रेडिओवर त्याचं उत्तर ऐकलं असेल. तर त्यामध्ये काय होते मॅडम की जे बोन्सची जी स्ट्रेंथ आहे ती आपल्याला व्यवस्थित ठेवणं खूप आवश्यक आहे. खूप सारे असे आजार पण आहे ज्याच्यामध्ये बोन्सची स्ट्रेंथ कमी होते, पण जसजसे वय वाढत जाते तसतशी बोनची स्ट्रेंथ कमी होते. आणि तर याला आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. तर साधारणपणे वयाच्या 50 वर्षानंतर एक टेस्ट करून घ्यायला पाहिजे ज्याला डेक्सा स्कॅन म्हणतात. डेक्सा स्कॅन मध्ये बोनची डेन्सिटी किती आहे हे आपल्याला माहीत पडते. त्याच्यामुळे आपल्याला हे माहीत पडते की याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता किती आहे.
0: अच्छा.
1: आणि त्यानुसार मग आपण त्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करू शकतो, मेडिसिनमध्ये काय चेंजेस करू शकतो हे आपल्याला पाहता येतं.
0: अच्छा.
1: आता याच्यामध्ये कसं आहे की ज्या कारणं जी आहेत काही व्यसन आहे, अल्कोहोल एक कॉमन कॉज आहे ज्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होते, स्मोकिंग याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होते, जे खूप रोड असतात ज्यांचं वजन खूप कमी असते, मसल मास कमी असते अशा लोकांना ऑस्टिओपोरोसिस होते. कारण बोन्सला अटॅच असतात मसल्स, आणि जर हे मसल मास कमी असेल तर त्याला बोन्सचा ब्लड सप्लाय सुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे ते जे बोन्स आहेत ते पण ठिसूळ होतात, कमजोर होतात.
0: अच्छा डॉक्टर, याविषयी बोलूया. एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: ज्योती मिस मोडे बोलते.
0: हा बोला ज्योती.
2: छत्रपती संभाजीनगर. हा मॅडम, माझं वय 40 वर्ष आहे. डॉक्टरांना विचारायचं होतं आणि माझे गुडघे खूप दुखतात, म्हणजे खाली बसलं ना तर उठताना असं शिरा आखडल्यासारख्या होतात त्यामुळं, आणि चालताना पण थोडस दुखतं, आणि पण जास्त खालून खाली बसून उठताना चालताना जास्त आखडल्यासारखा होतात शिरा.
1: बरोबर.
2: आणि माझा दुसरा प्रश्न, माझा मुलगा 18 वर्षाचा आहे, त्याचा पाय आपोआप असा वाकला होता आणि हडवाडलं डॉक्टर म्हणी ते, त्याचं ऑपरेशन 2 दिवस झाले तेव्हा केलं, तर त्याला रिकव्हरला किती वेळ लागेल हे विचारायचं होतं सरांना.
1: ते तुम्ही ज्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन केलं आहे त्याच डॉक्टरांना तुम्ही विचारा, कारण कुठल्या प्रकारचं ऑपरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिकव्हरी कशी काय होतील हे तेच डॉक्टर तुम्हाला त्याचं उत्तर जास्त चांगलं देतील. कारण मला माहित नाही त्याच्यामध्ये काय ऑपरेशन केलं, नंबर वन. नंबर टू, दुसरा प्रश्न आहे गुडघ्यांचा. तर गुडघे दुखणे, गुडघ्याचा त्रास होणे हा जो त्रास आहे हा कॉमन आहे, आणि मी आता त्याचं उत्तर दिलं, याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. हे साधारणपणे 40 वर्षानंतर सुरू होऊन जाते. ज्या लोकांचं वय जास्त म्हणजे वजन जास्त असेल अशा लोकांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे एक साधी गोष्ट आहे, जर खूप लोडेड ट्रक जर असेल तर तो ट्रक पंक्चर होण्याची शक्यता जास्त आहे. तर तसं म्हणून, कारण हे जे आहे हे जॉईंट वेट बेअरिंग जॉईंट आहे, तुम्ही उभे राहता त्यावेळेस तुमच्या बॉडीचं वजन त्या जॉईंट वरती पडते आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर त्याला कमी करा. दुसरी गोष्ट, जर तुमचं वजन जास्त नसेल तरी पण तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण पुष्कळदा हे अनुवंशिक सुद्धा राहते. म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस ऑफ नी स्पेशली हे अनुवंशिक सुद्धा राहते. तिसरी गोष्ट काय आहे की दुसरे काही आर्थरायटिस आहे का, म्हणजे जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे का, तुमचं युरिक ऍसिड ॲबनॉर्मल आहे का, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आता या वयामध्ये साधारण काय होतं की व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस ह्या ज्या टेस्ट आहे हे लोक करत नाही जनरली, पण त्या करायला पाहिजे. कसं आहे, व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे.
0: अच्छा.
1: व्हिटॅमिन डीमुळे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होते, जे इंटेस्टिन मधून जे कॅल्शियम ऍब्सॉर्ब होते त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होते, आणि खूप सारे असे हे आहेत म्हणजे रिसेप्टर्स आहेत ज्या ठिकाणी व्हिटॅमिन डी काम करते. व्हिटॅमिन डीचा फक्त हाडांवरतीच इफेक्ट आहे असं नाही आहे, त्याचा आणखीन खूप साऱ्या गोष्टींवरती इफेक्ट आहे. कॅन्सर प्रिव्हेन्शनमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी कामाचं आहे.
0: अच्छा.
1: हार्ट डिसीजमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी कामाचं आहे. इन्फेक्शन्समध्ये, इम्युनिटीमध्ये, सगळ्यांमध्ये व्हिटॅमिन डीचं काम आहे. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीची लेवल आपल्या शरीरामध्ये नॉर्मल असणं खूप आवश्यक आहे.
0: म्हणजे आपण ज्या मूलभूत टेस्ट आहेत त्या नेहमी करतो, एचबी पाहतो किंवा थायरॉइड शुगर, पण आपल्याला डी व्हिटॅमिन डी नेहमी करायला पाहिजे.
1: त्याचं कारण असं काय होतंय, लोकांना हे माहिती आहे की भाई उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी बनते, ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय की याला फक्त व्हिटॅमिनच नाही म्हणून त्याला हॉर्मोन्स पण म्हणतात, कारण हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बनते म्हणून त्याला हॉर्मोनही म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग ते व्हिटॅमिन डीचं हायड्रॉक्सिलेशन होते लिव्हरमध्ये, त्याला 25-हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी म्हणतात. त्याच्यानंतर त्याचं डी हायड्रॉक्सिलेशन होते, ते याच्यामध्ये म्हणजे डाय हायड्रॉक्सिलेशन त्याच्यामध्ये किडनीमध्ये होते. त्यामुळे किडनी फेल्युअर जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डीची कमी होते, त्याच्यामुळे सुद्धा मग बोन कमजोर होतात. तर हे खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहे.
0: डॉक्टर याविषयी बोलूया. एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅम, नागपूरहून बोलते शरीर. माझा एक क्वेश्चन असा होता की टेलबोन जे आहे माझं एक्झॅक्टली

0: पण जेव्हा खुर्चीवर बसतो आणि जेव्हा उठतो त्यावेळेस मला खूप त्रास होतो. 45+ एज आहे माझी, तर हा त्रास कशामुळे असेल? आणि माझं सिझर झालं होतं 15 वर्षापूर्वी समजा, तर त्याचा काही संबंध असेल का?
1: जनरली नाही, म्हणजे सीझरचा याचा काही संबंध असण्याची शक्यता फार कमी आहे.
0: काय करावं
1: सर? नाही तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला एक तर तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवा, त्याच्यानंतर तुमचा त्याचा एक्सरे करून पाहावं लागेल. हे टेलबोन म्हणजे त्याला कॉक्सिक्स म्हणतात, म्हणजे जे स्पाईन आहे, स्पाईनचा शेवटचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये कधी कधी त्याच्यामध्ये डिस्लोकेशन वगैरे पण होऊ शकते आणि त्याला कॉक्सॅल्जिया असं म्हणतात. तर त्याच्यावर पुष्कळ तर त्याच्यामध्ये काही खास करायची गरज पडत नाही. जनरली त्याच्यावरती प्रेशर कमी यावं, त्याच्यावरती डायरेक्ट प्रेशर होऊ नये म्हणून रिंग पिलो वापरतात.
2: अच्छा.
1: रिंग पिलो म्हणजे जसं समजा स्कूटरचा ट्यूब आहे, हवा भरली, ते आपण तुमचा खुर्चीवर ठेवलं, तुम्ही त्याच्यावर जर बसले तर त्या टेलबोन वरती तुमचा प्रेशर येणार नाही, तुम्हाला दुखणार नाही.
2: अच्छा, म्हणजे शक्यतोवर थोडासा सॉफ्ट ठिकाणी आपण बसलं पाहिजे,
1: त्याच्यावरती प्रेशर नाही आलं पाहिजे.
2: बरं, डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
2: हॅलो. हा नमस्कार.
3: हा, मला मॅडम सरांना प्रश्न विचारायचा होता, जे हार्ट इश्यू होता ते मोनोपॉज नंतर जास्ती त्याची शक्यता असते का? काय केलं पाहिजे?
1: बिलकुल बरोबर, बिलकुल बरोबर. कसं आहे की हे जे हॉर्मोन्स आहे, सेक्स हॉर्मोन्स, इस्ट्रोजन आहे आणि टेस्टोस्टेरॉन आहे, म्हणजे फिमेल्समध्ये इस्ट्रोजन, मेल्समध्ये टेस्टोस्टेरॉन. हे हॉर्मोन्स जर कमी झाले तर त्याच्यामुळे हाड जे आहे हे जास्त ठिसू होतात, ऑस्टिओपोरोसिस होते. त्याच्यामुळे जसं मेनोपॉज झाला, तुमचं इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होते. आज त्याच्यामध्ये पुष्कळदा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतात, इस्ट्रोजन देतात किंवा दुसरे आणखीन सारे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत, ते करता येतात, जे सप्लिमेंट देऊ शकतात, ज्याने हाडं जे आहे ते ठिसूपणा ज्याचा कमी होतो. पण काय होतं की हे औषध देण्यामध्ये तुमचे त्याचे काही साईड इफेक्ट्स तर नाही, हे पण आपल्याला पाहावं लागतं. कारण मेनोपॉजच्या नंतर इस्ट्रोजन दिलं, प्रोजेस्टेरॉन दिलं, तर त्याच्यामुळे जे हॉर्मोन्सचे जे दुष्परिणाम आहे, जसं गर्भाशयामध्ये होणारा कॅन्सर आहे किंवा ब्रेस्टमध्ये होणारा कॅन्सर आहे किंवा काही हार्ट डिसीज आहे किंवा काही जे काही असेल, तर ते हे जे आहे ह्याची पण एक शक्यता असते. म्हणून काय ते याला खूप असं बॅलन्स करून त्याला मॅनेज करावं लागतं. म्हणून तुमचं जर तुमची मोटिलिटी चांगली राहिली, एक तर तुम्ही व्यायाम व्यवस्थित करत राहिले, तुमचं वजन जर तुमची व्यवस्थित ठेवलं, त्याच्यानंतर तुमच्या डाएटमध्ये जर तुम्ही व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरसचं प्रमाण व्यवस्थित ठेवलं, तर मग हे जे ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आहे हे कमी होते.
2: अच्छा. डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
4: हा, मी सुहास बोलतो नागपूरहून.
2: हा बोला सुभाषजी, विचार.
4: Type 2 diabetes आहे.
2: बर,
4: त्याच्यामुळे
1: हाड
4: ठिसूळ
1: शक्यता किती आहे? हो, ह्याच्यामध्ये कसं आहे, Type 2 diabetes सुद्धा हाड ठिसूळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जे आजार डिस्क्राईब केले आहे त्याच्यामध्ये डायबिटीस सुद्धा आहे. त्याच्यामध्ये समजा तुमचं जर वजन तुमचं कंट्रोल असेल, तुमचं जर व्यवस्थित व्यायाम सुरू असेल, तुमच्या डाएटमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस वगैरे हे असेल, प्रोटीन कंटेंट्स चांगले असतील, तुमचे मसल मास चांगलं असेल, मसल्स जे जे स्ट्रेंथ आहे ती जर चांगली असेल, तर तुमचे हाडं आपोआप चांगले राहतील.
2: हे
1: तुम्हाला प्रिकॉशन घ्यावी लागेल. आता कसं आहे की आपल्या डाएटमध्ये आपण हे व्हिटॅमिन डी वगैरे जे आहे हे डाएट तसं पाहिलं तर नॉनव्हेजमध्ये फिश आणि एग योक, म्हणजे अंड्यामधला जो पिवळा पार्ट आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन डी जास्त राहतात. बाकी मग फ्रुट्समध्ये इकडे तिकडे राहतं पण ते कमी राहते. त्याच्यामुळे आजकाल 45 डाएट मिळतं, म्हणजे डाएट कोणते अन्नामध्ये व्हिटॅमिन डी 45 केले डाएट असं मिळू शकते. आणि दुसरं मी नॅचरल सोर्स सांगितलं की हे असते
2: सूर्यप्रकाश.
1: सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशचा आणखीन एक फायदा आहे की अपार्ट फ्रॉम व्हिटॅमिन डी, सूर्यप्रकाशामुळे डिप्रेशन कमी होते.
2: अच्छा.
1: जो पेशंट अंधारामध्ये राहतो त्याला डिप्रेशन जास्त राहते, जो लाइट मध्ये प्रकाशामध्ये येतो त्याचं डिप्रेशन कमी होते.
2: नक्कीच. डॉक्टर, आणि आणखी सूर्यप्रकाशाविषयीच विचारायचं होतं की खूप जण म्हणतात की सूर्यप्रकाश जो घ्यायचा असतो तो सकाळच्या कोवळ्या उन्हाचा जास्त चांगला आहे डी व्हिटॅमिन साठी, कोणी म्हणतं की दुपारचं ऊन चांगलं आहे, तर हा गैरसमज काय?
1: त्याच्यामुळे कसं आहे, आयडियली 10 to 2.
2: डॉक्टर आपण याविषयी बोलूया, एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
5: हॅलो.
2: हा नमस्कार.
5: हा गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम.
1: गुड मॉर्निंग.
5: रश्मी जिरापुरे बोलते नंदनवन मधनं.
2: सर
5: माझं वय 37 वर्ष आहे, पण माझे नेहमी नेहमी ना सर पाय दुखत राहतात, म्हणजे ते इतके की पायांचे जे बोट असतात ते पण दुखतात. तर त्याचं रिझन काय असू शकतं आणि आपल्याला काय करायला हवं?
1: हा, तुमचं पूर्ण चेकअप करायला पाहिजे, कारण तुम्ही त्या बॉर्डर लाईन एज वरती आहे. आता तुमचं एजिंग सुरू होऊन राहिलं आणि अनफॉर्च्युनेटली आता आमच्या नवीन जसजशी आपण

0: वाढत जातो, तर हे एजिंग जे आहे हे खूप फास्ट होऊन राहिलं. म्हणजे पूर्वी जे चेंजेस आम्हाला 50-60 वर्षाच्या वयामध्ये मिळत होते ते आजकाल 35-40 वयामध्ये मिळायला लागले. डायबिटीसच पहा, डायबिटीस पहिले 50-60 मिळायचे होते, आजकाल 40-30-20 सुद्धा मिळायला लागलाय.
1: मला असं वाटतं बदललेली जीवनशैली,
0: जीवनशैली जी आहे ही खूप खराब होत चालली आहे दिवसेंदिवस. व्यायामाची कमी, आता कसं आहे की पूर्वीच्या काळी आपल्याला व्यायाम अलग करावायची गरज पडत नव्हती, कारण आपल्या दैनंदिन कामामध्येच आपलं जे फिजिकल एक्झर्शन होत होतं ते भरपूर व्हायचं. बाया आपल्या जात्यावरती दळण दळायच्या, त्याच्यामध्ये त्यांना एक्सरसाइज, विहिरीवर जाऊन पाणी भरायच्या, त्याच्यामध्ये त्यांना झाडू पोछा करायचं. आता अर्थात हे सगळे प्रकारच बंद झाले हो, त्याच्यामुळे तुम्हाला असे नॅचरल जे व्यायाम आहे होतच नाही, तुम्हाला मग सेपरेट व्यायाम करावा लागतो आणि ते मग जीवावर आल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि फास्ट फूड म्हणजे स्वयंपाक करायचे कोणा जीवावर येते, मग इकडे जा तिकडे जा,
1: हे जो आपण आधी घ्यायचो तो आता मिळत नाहीये. डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो,
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: हा नमस्कार, मला हे विचारायचं होतं की वयाच्या 36 वर्षापर्यंत कॅल्शियम घेतलं तर पुढच्या वयात ऑस्टिओपोरोसिस कमी होतो, आणि म्हातारा वयात जर कॅल्शियम घेतलं तर त्याचा काही फायदा होत नाही, ह्या दोन गोष्टी खऱ्या आहेत का?
1: तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा.
0: नाही, असं काही नाही आहे. कसं आहे, तुम्हाला कॅल्शियम वगैरे जे आहे नॉर्मली रुटीन तुमच्या आहारामध्ये होते येतेच, त्याच्यामध्ये तुम्हाला मी काही आहारबद्दल सांगतो. एक तर दूध आणि दुधापासून असणारे पदार्थ, मग त्याच्यामध्ये पनीर आलं, दही आलं, ताक आलं, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भरपूर मिळते. काही फळं आहेत त्याच्यामुळे, केळी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असते, केळी आहे, सीताफळ आहे. त्याच्यानंतर काही अन्न आहे जसं तीळ आहे, मेथी, भेंडी, पत्तागोबी, अंजीर, संत्रा, बदाम, ह्या सगळ्या चणा, वटाणे, त्यामध्ये तुम्हाला विटॅमिन डी, कॅल्शियम हे वगैरे मिळतं, फॉस्फरस मिळते. तर हे सगळं तुमच्या आहारामध्ये पाहिजे.
1: अच्छा,
0: हे म्हणजे सकस आहार ज्याला आपण म्हणतो, हे सगळ्या त्याच्या आहारामध्ये जर असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. परंतु विटॅमिन डी वगैरे जी आहे हे जनरली तुम्हाला तेवढं मिळत नाही. आणि जसं आता मॅडमने विचारलं होतं की उन्हामध्ये कोणत्या वेळेस बसायला पाहिजे म्हणजे विटॅमिन डी तुम्हाला मिळेल, तर कसं आहे की कोवळ्या उन्हामध्ये अल्ट्राव्हायलेट रेचं प्रमाण कमी राहते, त्याच्यामुळे आयडियल टाईम हा 10-2 आहे. ज्या पिरियडमध्ये अल्ट्राव्हायलेट रेचं प्रमाण जास्त असते आणि ज्याच्यामध्ये मग ते विटॅमिन डीचं कन्व्हर्शन होते स्किनच्या खाली. परंतु नागपूरचं जे वातावरण जर पाहिलं, 10-2 हे नॉट ऍडवाइज.
1: हे कसं
0: हे केव्हा, हे हिवाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये तुम्ही या पिरियडमध्ये उन्हामध्ये बसू शकता, ते तुम्हाला आल्हाददायक पण आहे आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी सुद्धा चांगलं बनते.
1: नाहीतर श्रोते म्हणतील की डॉक्टरांनी सांगितलंय कळम कसं नाही 10-2, पण उन्हाळ्यामध्ये आपण हे टाळलं पाहिजे. नक्की
0: उन्हाळ्यामध्ये तुम्ही सकाळी फिरायला जा बगीच्यामध्ये, दॅट विल गिव्ह यू सफिशियंट व्हिटॅमिन डी.
1: अच्छा,
0: पण तशी व्हिटॅमिन डी तुम्ही टेस्ट करा. नॉर्मली व्हिटॅमिन डी ची जी लेवल आहे 20 जर कमी असेल तर त्याला इनसफिशियन्सी म्हणतात, म्हणजे डेफिशियन्सी म्हणतात.
1: अच्छा,
0: 20-30 हे आहे इनसफिशियन्सी, आणि 30-100 हे नॉर्मल आहे. ओल्ड एज मध्ये आम्ही साधारणपणे 50 ऍडवाइस करतो की 50 लेवल ठेवा, जेणेकरून काय होते, कारण ओल्ड एज मध्ये हे कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन जे आहे व्हिटॅमिन्स डीचा इफेक्ट यायला, हे थोडीशी लेवल जास्त पाहिजे त्याच्यामुळे. आणि ते आजकाल काय आहे की व्हिटॅमिन डीचे ओरल प्रिपरेशन आहे, 60,000 युनिट्सचे प्रिपरेशन मिळतात. आठवड्यातून एकदा घेतलं आणि साधारण 3 जर घेतलं तर तुम्हाला ते सफिशियंट व्हिटॅमिन डी होऊन जाते, आणि नंतर मग तुम्ही महिन्यातून एक वेळ जरी घेतलं तरी सफिशियंट आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे ते भरपूर व्हिटॅमिन डी तुम्हाला होतात, आणि बाकीचे जे मी आहार सांगितलं त्याच्यामध्ये तुमचे कॅल्शियम वगैरे येऊन जातात, त्याच्यामुळे तुमचं बोनची हेल्थ चांगली राहते. तर व्यायाम आणि हे आहार आणि हे व्हिटॅमिन डी एवढं करायचं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला सिम्पटम असतील, आणि मेन सिम्पटम कसं आहे, एक तर बॅक एक, कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, अंगपाय दुखणं, जॉईंट दुखणं, बोन्स दुखणं, हे जे आहे हे एक कॉमन सिम्पटम आहे, आणि हे सिम्पटम जे आहे हे याचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे,
1: याचे
0: पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी ज्यावेळेस MD परीक्षा देत होतो तेव्हा आमचा काय असते एक्झामिनेशनमध्ये की पेशंट ठेवतात आणि आम्हाला पेशंट एक्झामिन करावं लागतं, त्याच्यावरती आमची परीक्षा होते. तर तो एक लॉंग केसमध्ये आम्हाला एक पेशंट ठेवला होता ज्याला पॅरालिसिस झालं होतं, दोन्ही पाय त्याचे पॅरालिसिस झाले होते. आणि त्याच्या हिस्ट्रीमध्ये असं होतं की त्या मुलांनी जम्प मारली, लॉंग जम्प, आणि लॉंग जम्प मारली तो त्याच्यामध्ये रेतीमध्ये पडला आणि त्याच्यानं त्याला पॅरालिसिस झाला.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी पेशंटला पाहिलं तर त्याच्या पाठीचं कुबडं निघालेलं होतं,

0: आणि तो जो स्पाईन आहे म्हणजे हाड मानेचा पाठीचा जो मणका आहे तसा तिरपा झालेला होता. तर त्याच्यावरून आणि त्याला ताप वगैरेची हिस्ट्री होती, त्याच्यावरून माझं हे निदान होतं की त्याला टीबीचा टीबी झालं म्हणजे पाठीच्या कण्याचा टीबी झालेला
1: आहे
0: आणि त्याच्यामुळे त्याला हे पॅरालिसिस आहे. मला एक्झामिनरने प्रश्न विचारला की यांनी उडी मारल्यामुळे याला पॅरालिसिस झालं का. मी त्यांना उत्तर दिलं की याला उडी मारल्यामुळे नाही झालं, पण उडी मारल्यामुळे ते प्रेसिपिटेट झालं. त्याला टीबी आहे स्पाईनचा, त्याच्यामुळे ते स्पाईन ऑलरेडी डिस्ट्रॉईड आहे आणि त्याला ही इंजुरी झाली, त्याच्यामुळे त्याला ते फ्रॅक्चर डिसलोकेशन झालं आणि म्हणून त्याला हे स्पायनल कॉर्ड जी आहे हे कॉम्प्रेशन झालं आणि त्याला पॅरालिसिस झालं. तर आता सिमिलरली कसं आहे की आता एक पेशंट आला होता ज्याला खूप बोनी पेन्स, हाडांमध्ये खूप जास्त दुखणे, हाडा तुम्ही हात लावला तरी त्याला दुखत होतं. त्याला ज्यावेळेस आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेस त्याचे कॅल्शियम फॉस्फरस अल्कलाईन फॉस्फेटेस हे तीन बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं फॉस्फरस कमी होतं आणि त्याचं आम्ही ज्यावेळेस एक्सरे केलं तर त्यावेळेस मल्टिपल फ्रॅक्चर्स म्हणजे स्पाईनमध्ये काय होते की हाडांचे जे मणके असतात म्हणजे पाईन मणके असतात जे स्पाईनचे ते प्रत्येक मणक्याची उंची जी आहे ही कमी झालेली होती आणि अँटेरियर म्हणजे समोरच्या भागाला ते निमूळचे झालेले होते, त्याला अँटेरियर वेजिंग म्हणतात. तर हे मल्टिपल स्पाईनमध्ये त्याला फ्रॅक्चर होते, याचा अर्थ त्याला सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओपेनिया पण होतं. ऑस्टिओपेनिया म्हणजे ऍक्च्युली बोन सबस्टन्सेस कमी होऊन जातो, ते झालं होतं. मग त्याचं कारण काय, तर त्याचं फॉस्फरस कमी होतं, मग त्याला हायपोफॉस्फेटिमिक ऑस्टिओपेनिया हे त्याचं एक निदान झालं आणि मग त्याला मी इन्व्हेस्टिगेट केलं तर त्याला एक ट्युमर निघाला आणि या ट्युमरमुळे त्याला ते ऑस्टिओपेनिया झाला होता बिकॉज ऑफ हायपोफॉस्फेटिमिक.
1: म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे की आपल्याला जर हे काही दुखणं आहे तर आपण ते नक्कीच म्हणून डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
0: नुसतं त्याच्यावरती हे दुखणं होऊन राहिलं म्हणून आपण ही गोळी घ्या हे त्याचं उत्तर नाही आहे.
1: बरोबर,
0: तुम्हाला ते इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे.
1: डॉक्टर आणखीन एक कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हॅलो. आवाज येतोय. हॅलो.
2: हा नमस्कार. हॅलो.
1: विचारा प्रश्न. तुमच्या रेडिओचा आवाज कमी करा आधी.
2: हॅलो.
1: रेडिओ बंद करा.
2: हॅलो.
1: हा विचारा प्रश्न.
2: हॅलो.
1: हॅलो. मला असं वाटतं की यांना आवाज येत नाहीये.
0: ते डबल डबल येऊन राहिला, तुमचे आवाज प्रॉब्लेम येऊन आपला आवाज रिपीट करू.
1: डॉक्टर आपण बोलत होतो की बरेच वेळा असं होतं की अनेक वेळा आजकाल असे कामं असतात की एका ठिकाणी बसून खूप वेळ कामं करणं किंवा मुलांचा पण अभ्यास आहे किंवा तर खूप वेळ एकसारखं बसणं होतं, तर यामुळे हाडांवर काही परिणाम होतो का आणि ऑस्टिओपोरोसिसचा काही त्रास होऊ शकतो.
0: जास्त वेळ बसायला इमोबिलिटी. इमोबिलिटी हा जो आहे ना हा एक कॉमन कॉज आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे याच्यामध्ये ज्या पेशंटला पॅरालिसिस आहे,
1: बरं,
0: ज्या पेशंटला पार्किन्सोनिझम आहे, ज्या काही असा आजार आहे ज्याच्यामध्ये तो लॉंग टाइम करता ते बिस्तऱ्यावरती पडून आहे, अशा लोकांना पार्किन्सोनिझम हे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता खूप जास्त.
1: डॉक्टर याविषयी बोलूया. कॉल आहे. हॅलो.
3: नमस्ते मॅडम. नमस्ते सर.
1: नमस्कार.
3: माझा सर हा प्रश्न होता. माझं वय 45 आहे.
1: बरं.
3: तर आणि माझं वजन आटोक्यातच आहे म्हणजे 54, तरी माझा राईट एल्बो खूप दुखते, फक्त एल्बो दुखते, बाकी असा मला कोणता त्रास नाही, असं का बरं?
1: बरं.
0: तुम्हाला टेनिस एल्बो असण्याची शक्यता आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरला दाखवून द्या, तुमचा इलाज करून घ्या. टेनिस एल्बो हा खूप कॉमन प्रकार आहे, त्याचा इलाज होऊ शकतो, काही चिंता करू नका. ठीक आहे.
1: डॉक्टर आपण आजकालच्या जीवनशैली बद्दल बोलत होतो की बसून काम करणं एकसारखं,
0: ते बसून काम करणे जे आहे हा तर याच्यामध्ये प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही कोणतेही काम जे बसून करता त्याच्या मध्ये मध्ये वेळ काढून तुम्ही थोडंसं फिरायला पाहिजे. मागे आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं. प्रोलॉंग सिटिंग इज इक्वल टू सिगरेट स्मोकिंग.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे सिगरेट स्मोकिंगचे जे दुष्परिणाम आहेत जे जसं हार्ट अटॅक वगैरे,
1: मला असं वाटतं एक कॉल आहे. हॅलो.
4: हा हॅलो मॅडम, मी रानू मोरे शंकरपूर से.
1: हा बोला रानूजी, विचारा प्रश्न.
4: सर मेरा प्रश्न ये था कि मेरे हस्बैंड है उनका एज 32 इयर्स है और उनका जो वर्किंग है वो मतलब कंपनी में है, ज्यादातर खड़े रहने का नहीं रहता पर बैठने का ही रहता है
1: जी.
4: पर उनके जो बैक साइड जो पैर के नीचे जो एड़ी होती है ना उसमें बहुत पेन होता है. उनका वेट 76 है.
0: ठीक है, ये आपका सवाल समझ गया मैं. एक्चुअली क्या होता है कि इसको बोलते हैं प्लांटर फेशियाइटिस. तो प्लांटर फेशियाइटिस में वो प्लांटर उसके ऊपर जो प्रेशर आता है उसके वजह से ये दर्द होता है. एक तो उनको वजन कम करना पड़ेगा और जो

0: उसके ऊपर जो प्रेशर आता है उसके ऊपर कुछ सॉफ्ट आपको यूज करना पड़ेगा, उसमें कुछ इंजेक्शन भी देते हैं हम लोग एडी में, जिससे वो कम हो जाता है, पेन कम हो जाता है. ठीक है
1: डॉक्टर, आता कार्यक्रमाची वेळ आपल्याजवळ कमी आहे, पण आपण बोलूया की काय आपण उपचार याच्यावर करू शकतो आणि काय आपण काळजी घेतली पाहिजे.
0: ॲक्च्युली काय झालं मॅडम, हा सब्जेक्ट आहे खूप मोठा.
1: ठीक
0: आहे, आता जर तुमचा वेळ कमी आहे, मी तुम्हाला काही एक हिंट्स देतो, जेणेकरून आपण ऑस्टिओपोरोसिसमुळे जे होणे फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे ती कशी टाळायला पाहिजे.
1: अच्छा,
0: म्हणजे ओल्ड एजमध्ये साधारण 50+ या लोकांनी काय काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी मी ॲक्च्युली लिहून आणल्या, कारण खूप महत्त्वाच्या आहे. काय होते की समजा आता घरामध्ये फक्त हजबंड वाईफ दोघंच आहे, पोरं बाळ बाहेर आहे आणि स्त्री आहे किंवा म्हणजे ती जनरली पोस्टमेनोपॉझल आहे, तर ती बाथरूममध्ये गेली आहे आणि ती आंघोळ करून राहिली, पडली तिथे, तर माहितीच पडत नाही. त्याच्यामुळे काय की काही काही असे हे दिलेले इन्स्ट्रक्शन ऑर्थोपेडिक सर्जननी की हे करायला पाहिजे, त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही बाथरूममध्ये इमर्जन्सी बेल लावा, म्हणजे काही इमर्जन्सी असेल तुम्ही बटन दाबलं तर बेल वाजली पाहिजे, म्हणजे माहीत पडेल बाहेरच्या लोकांना की काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाथरूममध्ये गेल्यानंतर एक तर बाथरूमची जी फ्लोअर आहे ती एकदम प्लेन स्मूथ नका ठेवू, स्लिपरी नाही राहिली पाहिजे, ते ओलं नाही राहिलं पाहिजे, पाय घसरला नाही पाहिजे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या खूप आवश्यक आहे, जेणेकरून कारण बाथरूममध्ये पाय घसरून पडणे आणि हिपचं फ्रॅक्चर होणं हे खूप कॉमन आहे.
1: आणि अनेक ज्येष्ठ मंडळींना वृद्ध लोकांना असा त्रास होऊ शकतो.
0: म्हणून काय होतं की आणि एकतर त्यांनी काय करायला पाहिजे की बाथरूममध्ये गेल्यानंतर शक्यतो जास्त लोक जर घरात नाही त्यांनी आतून बाथरूम ब्लॉक नाही करायला पाहिजे, म्हणजे समजा काही झालं तर बाहेरच्यांना येऊन मदत करता आली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट असं आहे की एक तर पावसात बाहेर जाऊ नये, म्हणजे कारण घसरून पडण्याची शक्यता जास्त असते. आणि समजा तुम्ही रात्री झोपेतून उठले अचानक रात्री, तर थोडा वेळ तुम्ही आपल्या बेडवरती बसा, नंतर उभे राहा, म्हणजे कारण चक्कर वगैरे येऊन पडण्याची शक्यता कमी होऊन जाते.
1: अच्छा,
0: लाईट लावा, या गोष्टी आहे. त्याच्यानंतर एक तर ह्या गोष्टी तुम्ही खूप काळजीपूर्वक या. आता काय होतं की आता माझा या संडेला माझाच पाय घसरला,
1: शिवदुर्गाने
0: तिथे एक ग्रॅनाईट होतं, ग्रॅनाईट लोकांनी ते पाणी टाकलं होतं, त्या पाण्यावरून पाय घसरला
1: आणि बरेच वेळा दिसत नाही आपल्याला,
0: दिसत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आता समजा माझं वय 72 आहे आणि या वयामध्ये पाय घसरून पडला म्हणजे हे सफिशियंट कारण आहे मला फ्रॅक्चर व्हायचं. लकीली माझे बोन्स चांगले आहे म्हणून मला फ्रॅक्चर नाही झालं. तर ह्या गोष्टी
1: म्हणजे या वयामध्ये आपण जितकी जास्त काळजी घेता येईल तेवढी आपण घेतली पाहिजे.
0: आणि जे अंडर गार्मेंट्स वगैरे आहे बाथरूममध्ये न घालता आपण बाहेर येऊन बेडवर वगैरे बसून घालणे हे जास्त आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: ह्या सगळ्या गोष्टी जर करणे आणि वजन कमी करणे. आणि
1: डॉक्टर, हा आजचा विषय खूप मोठा आहे, कारण की आणि कॉल्स पण भरपूर आहेत जे वेटिंगवर आहेत, तर आपण हा विषय नक्कीच पुढच्या वेळी आपण बोलूया, याच्यावर चर्चा करूया. आज खूप महत्वाची अशी माहिती आपण श्रोत्यांना दिली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू मॅडम, थँक्यू.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर आर बी कळमकर यांनी. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य आपल्याला मिळालं सचिन कोकणे आणि विजय वैद्य यांचं, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर, आणि कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी पूर्वा कुळकर्णी डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर कळमकर हॉस्पिटल लोकमत चौक सीताबर्डी नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि विविध भारती या दोन्ही केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: नकी डर कि मैंने कोशिश नहीं की.
3: लोग अपने शहरों में किससे सीख सकते हैं ये?
2: आई थिंक जितने भी हॉस्पिटल हैं, जितने भी आसपास हॉस्पिटल हैं, वहां पे डॉक्टरों को सीपीआर आता ही आता है, वहां पे जाके बैच बना के कर सकते हैं, या फिर हमारे मेडस्केप इंडिया के ऑफिस में फोन करके अगर सीपीआर सीखना चाहते हैं, या हमारे ऑर्गेनाइजेशन मेडस्केप इंडिया @gmail.com पे आप मेल भेजोगे तो हम कैसे कर सकते हैं, वी विल लाइन अप फॉर यू.
3: अच्छा, अब यहाँ पर एक गाना लाइन अप करते हैं.
2: मैं आपको गर्ल चाइल्ड एंथम के लिए बोलूंगी, जो मैंने 2008 में गाना प्लान किया था, लिखा भी था, समीर अंजान जी लिखे थे, तो वो ऐसा गाना था कि बच्चे पेट में

0: बेटी बोल रही है 2008 की, कल्पना सोचिए कि 2008 में बोल रही है कि मेरी माँ मुझे बचा टाइप, सुनो ऐसे गाना था. सो अभी जो, क्योंकि वो गाना किसी न किसी रिसोर्स की कमी की वजह से नहीं बन पाया, तो जब ये 2026 में बना तो ये टोटली स्टेडियम सेलिब्रेटिंग सॉन्ग था.
1: वाह वाह,
0: और बेटियों का जयकारा जो बेटियों के अचीवमेंट्स को दर्शाता है और लोगों को बताता है कि अब कोई ऐसी जगह नहीं बची जहां पे आपकी बेटी अपनी काबिलियत को न साबित करे और सिस्टम का स्ट्रांग पार्ट न हो. तो बहुत
1: वाह,
0: सेलिब्रेटिव सॉन्ग है जिसको हम लोगों ने मिलके बनाया हुआ है. समीर इसमें शान जी ने भी गाया, कई सारे लोग इस गाने को आवाज दिए हैं. बहुत ही ब्यूटीफुल सॉन्ग है, आप इसको जरूर प्ले करिए.
1: बिल्कुल।
2: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:33 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोतेहो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.

0: अच्छा
1: बडोदा अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रीड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधा वाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेली सार्थक PDS ही योजना पुढची 5 वर्ष सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. या योजनेसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्नधान्याच्या आंतरराज्यीय वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीनं सुधारणा केली आहे. देशभरात अनेक भागात तापमान वाढ झाली असून वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जाताना पिण्याचं पाणी सोबत ठेवावं, तहानलेल्या व्यक्तींसाठी पेयजलाची व्यवस्था करावी, प्राणी तसंच पक्ष्यांसाठी पाण्यानं भरलेलं एक भांडं ठेवून त्यांची पण काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात दिलाय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंडवर आजपासून 3 दिवस संध्याकाळी 6:30 सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीसाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा काल मुंबईत झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा होतो आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहे. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलंय. ईद उल अजहा बकरी ईद निमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी जामा मस्जिद इथं नमाज अदा केली. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांनी एकमेकांना गळा भेट केली. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या नागपूरच्या वतीनं मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना संदेश दिलाय की इस्लामच्या हिशोबानं कुर्बानी करा, आपल्या कुर्बानीनं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये, प्रशासनानं जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत तुम्ही कुर्बानी करा असं आवाहन त्यांनी ईद निमित्त केलंय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: हम विविध भारती नागपूर केंद्र से बोल रहे हैं. श्रोताओं, प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा।

0: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखी

0: ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मधुमालती कार्यक्रम सुनने वाले तमाम श्रोताओं का कार्यक्रम में फिर से एक बार स्वागत है. श्रोताओं, अगला गीत खामोशी इस फिल्म से है. कविता कृष्णमूर्ति और श्रद्धा खुशनुम की आवाजें हैं. मजरू सुल्तानपुरी ने लिखा एक गीत और संगीतकार जतिन ललित.

0: FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:57 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताकडे असलेल्या अतिरिक्त रिफायनिंग क्षमतेमुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा पुरवठा कायम आहे. किरकोळ ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्या तोटा सहन करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इंधनाची अधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहे. नागरिकांनी इंधन वितरण व्यवस्थेचा जबाबदारीनं आणि शिस्तीत वापर करावा असं आवाहनही सरकारनं केलंय. कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह तसंच कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत काल नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता राज्य सरकारनं सुचवलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या इयत्ता

0: सहावीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भारतीय भाषांसह तीन भाषा शिकणं अनिवार्य करणाऱ्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद NCERT यांना 2 आठवड्यांच्या आत प्रतिसाद देण्याची नोटीस दिली आहे. ईद उल अधा हा सण आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण समर्पण, त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे. हा सण आपल्याला मानवतेची, विशेषतः वंचित घटकांची सेवा करण्याची प्रेरणा देतो. याप्रसंगी समाजात प्रेम आणि सलोखा वाढवण्यासाठी आपण अधिक कटिबद्ध होऊया, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलंय. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. अमरावतीत आतापर्यंत 25 इच्छुकांनी 45 अर्जांची उचल केली असली तरीही एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला आहे. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेल्या 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढलाय आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: हम विविध भारती नागपुर केंद्र से बोल रहे हैं. श्रोताओं, दोपहर के 12 बजने वाले हैं. कुछ ही पलों में आप सुनेंगे हिंदी समाचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: उत्कमंड नगरी में जी हाँ दो डब्बा बेटा शिखर का जिसने हमेशा के लिए मेरे मन को मोह लिया है.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलू.

आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद उल अझहा निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईदनिमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मस्जिद इथं विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी मुस्लिम बांधवांना इस्लामच्या हिशोबानं कुर्बानी करा, आपल्या कुर्बानीनं कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ नये असा संदेश दिला आहे. प्रशासनानं जे नियम कायदे बनवले आहे त्या कायद्याअंतर्गत कुर्बानी करा असं आवाहन त्यांनी केलं. वाशिम जिल्ह्यासह विदर्भात ठिकठिकाणी ईदचा उत्साह बघायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75% जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरकरांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. आजपासून नागपूरच्या लक्ष्मीनगर इथल्या व्हॉलीबॉल ग्राउंड इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर जाणून घेताना या विषयावर विवेक घळसासी आज व्याख्यान देतील. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयांवर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागीय पथकानं मैसूर इथं अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांची म्हणजेच हस्ती दंतांचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे 4 किलो वजनाचे हस्ती दंत जप्त करण्यात आले. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचं प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आलं असून ते cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. उर्वरित परीक्षांसाठीचं प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे उद्या अमरावती दौऱ्यावर येणार असून विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. यावेळी बावनकुळे प्रवीण पोटे पाटील यांना भाजपचा अधिकृत बी फॉर्म सुपूर्द करणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान शहरातील 20 ठिकाणी होणार असून महोत्सवाचं उद्घाटन रविवारी 31 मे रोजी होणार आहे. 5:30 हे उद्घाटन होईल. यशवंत स्टेडियममध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत
उद्घाटन कार्यक्रम होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडा महोत्सवादरम्यान कुस्ती, खो खो, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी, बास्केटबॉल, बुद्धिबळ, कॅरम, व्हॉलीबॉल, योग, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबल टेनिस आणि सॉफ्टबॉल यासह 18 खेळांचा समावेश करण्यात आला असून महोत्सवाची सुरुवात 31 मे रोजी पहाटे 5 वाजता

मॅरेथॉन दौड स्पर्धेनं होणार आहे. या 8 दिवसीय महोत्सवादरम्यान एकूण 23,800 खेळाडू सहभागी होणार असून 571 चषकं, 6,700 पदकं आणि सुमारे 57 लाख रुपयांची बक्षिसांचं वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत रिपाईला अपेक्षित महत्व मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. भाजप शिवसेना युतीच्या काळात रिपाईचं स्थान अधिक प्रभावी होतं, मात्र आता महायुतीत पक्ष दुर्लक्षित होत असल्याचं त्यांनी यवतमाळ इथं माध्यमांशी बोलताना सांगितलं. रिपाईला सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं, एखादं मंत्रीपद किंवा विधान परिषदेत संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसंच पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, एआयआर न्यूजच्या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एआयआर न्यूज, डीडी न्यूज तसंच पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथं भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करत महाले यांनी काँग्रेसवर टीका केली. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे, त्यामुळे आता पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना करायला पाहिजे. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. विदर्भामध्ये आज वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. आगामी काही तासात यवतमाळ, अमरावती आणि वर्धा तसंच चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट सोबतच वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं. उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. 1 जूनपर्यंत संपूर्ण विदर्भात अधूनमधून विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार वर्धा इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया इथं 45, गडचिरोली इथं 44.6, अमरावती इथं 44.4, अकोला इथं 44, नागपूर इथं 41.4 तर बुलडाणा इथं 39 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. नागपूरसह राज्यभरात बकरी ईदचा सण उत्साहात साजरा. येत्या 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन आणि वर्धा इथं सर्वाधिक 45.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz संध्याकाळचे 6:15 आणि 34 सेकंद झालेली आहेत. सादर कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही रचना आहे. संगीतकार मधुकर गोळवलकर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सांजधारा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रामदास कामत यांच्या स्वरात, गीत आणि संगीत वीणा चितकरे यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात सजलेली आरती प्रभू यांची रचना आपण ऐकलीत. स्वरता आशा भोसले यांचा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: Agacaxi, tudo é samadal, tudo é samadal, tudo é samadal.
1: बाबा बोरकर यांचं गीत आपण ऐकलं. गीत आणि स्वर होता, स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. सांजारा कार्यक्रमात त्यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आहे. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

अनिल अरुण यांच्या संगीतात सजलेली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांचं हे गीत आहे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सांजारा हा कार्यक्रम आज इथवरच. विद्यार्थीचं हे नागपूर केंद्र एफ एम बँड 100.6 MHz. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. ह्या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा. म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: अच्छा. आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
2: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
3: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला

0: बरेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स
1: करेक्ट करेक्ट
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना,
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2

0: पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते. त्यामुळे साधारण 8.5 हजार रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात. ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ, पुणे. आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नामवंत उर्दू शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते. गेली काही वर्ष ते विस्मृतीच्या आजारानं ग्रासले होते. साहित्यातील आणि संगीत नाटक अकादमीतील योगदानासाठी बद्र यांना 1999 पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच 1999 त्यांच्या आस या काव्यसंग्रहासाठी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला होता. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी इंधन दरवाढ, टंचाई आणि कांदा प्रश्नावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅस दरवाढ झाल्याचा आरोप करत कांद्याला किमान 3,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन नाफेडमार्फत संपूर्ण कांदा खरेदी करण्याची मागणीही त्यांनी केली. एआयडीतर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागपूरहून दक्षिण पूर्व आशियासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं. नागपूर विमानतळाचं रनवे रिकार्पेटिंग पूर्ण झाल्यानंतर विमानतळ 24 तास कार्यरत असल्यानं ही योग्य वेळ असल्याचं एआयडीनं नमूद केलं. विदर्भातील वाढतं औद्योगिक आयटी क्षेत्र आणि परदेशी गुंतवणूक लक्षात घेता आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काची गरज अधोरेखित करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली इथं संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कुही तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अल निनोमुळे संभाव्य कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. किन्ही इथल्या दीपस्तंभ फार्मर्स प्रोड्युसर कंपनीला भेट देत त्यांनी गांडूळ खत, जीवामृत यासारख्या सेंद्रिय निविष्ठांच्या उत्पादनाची पाहणी केली. बारवा गावात सरी वरंबा पद्धतीसाठी वापरण्यात येणाऱ्या बेडमेकर यंत्राचीही त्यांनी पाहणी केली. भविष्यातील पाणी टंचाई टाळण्यासाठी बांध बंदिस्ती आणि पाण्याचं संवर्धन आवश्यक असल्याचं ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांतील सुपीक शेतजमीन उद्योगांच्या नावाखाली अधिग्रहित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीनं आयोजित शेतकरी परिषदेत बोलताना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. आज वर्धा इथं सर्वाधिक 46.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. गोंदिया इथं 46.1, गडचिरोली इथं 45, अमरावती इथं 45.2, अकोला इथं 45, नागपूर इथं 46.4 तर बुलढाणा इथं 41.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत. काही क्षणातच कार्यक्रम जयमाला मुंबई केंद्रावरून.

विविध भारतीसह हे नागपूर केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर संध्याकाळचे 6:58 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आइए सुने कार्यक्रम

0: इसी के साथ पूरा होता है कार्यक्रम चित्रलोक। यह है विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा, देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्ज़ पर। रात्रि के 8:42 हो चुके, आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशातील प्रत्येक अवैध स्थलांतरिताला शोधून काढून त्याची हकालपट्टी करण्याच्या सरकारच्या ठाम कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे। आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघात 340 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर एका जाहीर सभेत ते बोलत होते। राष्ट्रीय महिला आयोगानं भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबतच्या शिफारशी असलेला एक सविस्तर अहवाल गृह मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे। विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पांच दुश्मन फिल्म का ये गीत है किशोर कुमार का गाया हुआ. मजरू सुल्तानपुरी के बोल आर डी बर्मन की तर्ज़.

11:30 आणि 2 सेकंद झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.